शास्त्र जी, कर क्रिया खट कर्म करंता, से भगत भले जन नानक जी, जो भाव है मेरे हर भगवंता। तू आद पुरख अपरंपर करता जी, तुद जेवड अवर न कोई, तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी, तू निहचल करता सोई, तुदे आपे भावै सोई वरतै जी, तू आपे करहै सो होई, तुदे आपे सृष्ट सब पाई जी, तुदे आपे सिरज सब गोई, जन नानक गुण गावै करते के जी,

आवै कू विखै हाथ राह दूर, कथना कथी न आवै तोट, काथ काथ कथी कोटि कोट कोट, देदा दे लै दे थक पाहे, जुगा जुगंतर काही काही, हुक्मे हुक्म चलाए राहो, नानक विकसै वे परवाहो, साचा साहिब साच नाए, भाख्या भाऊ अपारो।